0: ಶಿವಲಿಂಗ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಚ ಋಷಯವೂಚು ಬಂಧಮೋಕ್ಷಸ್ವರೂಪಂ ಹಿ ಬ್ರೂಹಿ ಸರ್ವಾರ್ಥವಿತ್ತಮ. ಸೂತ ಉವಾಚ ಬಂಧಂ ಮೋಕ್ಷಂ ತಥೋಪಾಯಂ ವಕ್ಷ್ಯೇಹಂ ಶೃಣುತಾದರಾತ್. ಪ್ರಕೃತ್ಯಾದ್ಯಷ್ಟಬಂಧೇನ ಬದ್ಧೋ ಜೀವಸ್ಸ ಉಚ್ಯತೆ. ಪ್ರಕೃತ್ಯಾದ್ಯಷ್ಟಬಂಧೇನ ನಿರ್ಮುಕ್ತೋ ಮುಕ್ತ ಉಚ್ಯತೆ. ಪ್ರಕೃತ್ಯಾದಿವಶೀಕಾರೋ ಮೋಕ್ಷ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಸ್ವತಃ. ಬದ್ಧಜೀವಸ್ತು ನಿರ್ಮುಕ್ತೋ ಮುಕ್ತಜೀವಸ್ಸ ಕಥ್ಯತೆ. ಪ್ರಕೃತ್ಯಗ್ರೇ ತಥೋ ಬುದ್ಧಿರಹಂಕಾರೋ ಗುಣಾತ್ಮಕಃ. ಪಂಚತನ್ಮಾತ್ರಮಿತ್ಯೇತ ಪ್ರಕೃತ್ಯಾದ್ಯಷ್ಟಕಂ ವಿದುಃ. ಪ್ರಕೃತ್ಯಾದ್ಯಷ್ಟಜೋ ದೇಹೋ ದೇಹಜಂ ಕರ್ಮ ಉಚ್ಯತೆ. ಪುನಶ್ಚ ಕರ್ಮಜೋ ದೇಹೋ ಜನ್ಮ ಕರ್ಮ ಪುನಃ ಪುನಃ. ಶರೀರಂ ತ್ರಿವಿಧಂ ಜ್ಞೇಯಂ ಸ್ಥೂಲಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಚ ಕಾರಣಂ. ಸ್ಥೂಲಂ ವ್ಯಾಪಾರದಂ ಪ್ರೋಕ್ತಂ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಇಂದ್ರಿಯಭೋಗದಂ. ಕಾರಣಂ ತ್ವಾತ್ಮಭೋಗಾರ್ಥಂ ಜೀವಕರ್ಮಾನುರೂಪದಃ. ಸುಖಂ ದುಃಖಂ ಪುಣ್ಯಪಾಪೈ ಕರ್ಮಭಿಃ ಫಲಮಶ್ನುತೆ. ತಸ್ಮಾಭಿಕರ್ಮರಜ್ವಾಹಿ ಬದ್ಧೋ ಜೀವಃ ಪುನಃ ಪುನಃ. ಶರೀರತ್ರಯ ಕರ್ಮಭ್ಯಾಂ ಚಕ್ರವತ್ ಭ್ರಾಮ್ಯತೆ ಸದಾ. ಚಕ್ರಭ್ರಮಣ ನಿವೃತ್ತ್ಯರ್ಥಂ ಚಕ್ರಕರ್ತಾರಮೀಡಯೇತ್. ಪ್ರಕೃತ್ಯಾದಿ ಮಹಾಚಕ್ರಂ ಪ್ರಕೃತೇ ಪರತಃ ಶಿವಃ. ಚಕ್ರಕರ್ತಾ ಮಹೇಶೋ ಹಿ ಪ್ರಕೃತೇ ಪರತೋ ಯದಃ. ಪಿಬದಿ ವಾಧವದಮತಿ ಜೀವನ್ ಬಾಲೋ ಜಲಂ ಯಥಾ. ಶಿವಸ್ತಥಾ ಪ್ರಕೃತ್ಯಾದಿ ವಶೀಕೃತ್ಯಾಭಿತಿಷ್ಠತಿ. ಸರ್ವಂ ವಶೀಕೃತಂ ಯಸ್ಮಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ಶಿವ ಇತಿ ಸ್ಮೃತಃ. ಶಿವ ಏವ ಹಿ ಸರ್ವಜ್ಞಃ ಪರಿಪೂರ್ಣಶ್ಚ ನಿಸ್ಪೃಹಃ. ಸರ್ವಜ್ಞತಾ ತೃಪ್ತಿರನಾದಿಬೋಧಃ. ಸ್ವತಂತ್ರತಾ ನಿತ್ಯಮಲುಪ್ತಶಕ್ತಿಃ ಅನಂತಶಕ್ತಿಶ್ಚ ಮಹೇಶ್ವರಸ್ಯ. ಯನ್ಮಾನಸೈಶ್ವರ್ಯಮವೈತಿ ವೇದಃ. ಅತಃ ಶಿವಪ್ರಸಾದೇನ ಪ್ರಕೃತ್ಯಾದಿವಶಂ ಭವೇತ್. ಶಿವಪ್ರಸಾದಲಾಭಾರ್ಥಂ ಶಿವಮೇವ ಪ್ರಪೂಜಯೇತ್. ನಿಸ್ಪೃಹಸ್ಯ ಚ ಪೂರ್ಣಸ್ಯ ತಸ್ಯ ಪೂಜಾ ಕಥಂ ಭವೇತ್. ಶಿವೋದ್ದೇಶಕೃತಂ ಕರ್ಮ ಪ್ರಸಾದಜನಕಂ ಭವೇತ್. ಲಿಂಗೇದೇರೇ ಭಕ್ತಜನೇ ಶಿವಮುದ್ದಿಶ್ಯ ಪೂಜಯೇತ್. ಕಾಯೇನ ಮನಸಾ ವಾಚ ಧನೇನಾಪಿ ಪ್ರಪೂಜಯೇತ್. ಪೂಜಯಾದು ಮಹೇಶೋ ಹಿ ಪ್ರಕೃತಃ ಪರಮ ಶಿವಃ. ಪ್ರಸಾದಂ ಕುರುತೇ ಸತ್ಯಂ ಭೂಜಗಸ್ಯ ವಿಶೇಷತಃ. ಶಿವಪ್ರಸಾದಾತ್ ಕರ್ಮಾದ್ಯಂ ಕ್ರಮೇಣ ಸ್ವವಶಂ ಭವೇತ್. ಕರ್ಮಾರಭ್ಯ ಪ್ರಕೃತ್ಯಂತಂ ಯದಾ ಸರ್ವಂ ವಶಂ ಭವೇತ್ ತದಾ ಮುಕ್ತ ಇತಿ ಪ್ರೋಕ್ತ ಸ್ವಾತ್ಮಾ ರಾಮೋ ವಿರಾಜತೆ. ಪ್ರಸಾದಾತ್ ಪರಮೇಶಸ್ಯ ಕರ್ಮ ದೇಹೋ ಯದಾ ವಶಃ ತದಾ ವೈ ಶಿವಲೋಕೇತು ವಾಸ ಸಾಲೋಕ್ಯಮುಚ್ಯತೆ. ಸಾಮೀಪ್ಯಂ ಯಾಂತಿ ಸಾಂಬಸ್ಯ ತನ್ಮಾತ್ರೇ ಚ ವಶಂ ಗತೆ. ತದಾ ತು ಶಿವ ಸಾಯುಜ್ಯಂ ಆಯುಧಾದ್ಯೈ ಕ್ರಯಾದಿಭಿಃ. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಲಾಭೇ ಚ ಬುದ್ಧಿಶ್ಚಾಪಿ ವಶಾ ಭವೇತ್. ಬುದ್ಧಿಸ್ತು ಕಾರ್ಯಂ ಪ್ರಕೃತೇ ತತ್ ಸಾರ್ಷ್ಟಿರ್ ಇತಿ ಕಥ್ಯತೆ. ಪುನರ್ಮಹಾಪ್ರಸಾದೇನ ಪ್ರಕೃತಿರ್ವಶಮೇಷ್ಯತಿ. ಶಿವಸ್ಯ ಮಾನಸೈಶ್ವರ್ಯಂ ತದಾ ಯತ್ನಂ ಭವಿಷ್ಯತಿ. ಸಾರ್ವಜ್ಞಾದ್ಯಂ ಶಿವೈಶ್ವರ್ಯಂ ಲಬ್ಧ್ವಾ ಸ್ವಾತ್ಮನಿ ರಾಜತೆ. ತತ್ ಸಾಯುಜ್ಯಮಿತಿ ಪ್ರಾಹುರ್ ವೇದಾಗಮ ಪರಾಯಣಾಃ. ಏವಂ ಕ್ರಮೇಣ ಮುಕ್ತಿ ಸ್ಯಾದ್ ಲಿಂಗಾದೌ ಪೂಜಯಾ ಸ್ವತಃ. ಅತಃ ಶಿವಪ್ರಸಾದಾರ್ಥಂ ಕ್ರಿಯಾದ್ಯೈ ಪೂಜಯೇ ಶಿವಂ. ಶಿವಕ್ರಿಯಾ ಶಿವತಪಃ ಶಿವಮಂತ್ರ ಜಪಸ್ಸದಾ. ಶಿವಜ್ಞಾನಂ ಶಿವಧ್ಯಾನಂ ಉತ್ತರೋತ್ತರಮಭ್ಯಸೇತ್. ಆಸುತೇರಾಮೃತೇ ಕಾಲಂ ನಯೇದ್ವೈ ಶಿವಚಿಂತಯಾ. ಸದ್ಯಾದಿಭಿಶ್ಚ ಕುಸುಮೈರ್ ಅರ್ಚಯೇತ್ ಶಿವಮೇಷ್ಯತಿ. ಋಷಯವೂಚುಃ ಲಿಂಗಾದೌ ಶಿವ ಪೂಜಾಯ ವಿಧಾನಂ ಬ್ರೂಹಿ ಸುವ್ರತ. ಸೂತ ಉವಾಚ ಲಿಂಗಾನಾಂ ಚ ಕ್ರಮಂ ವಕ್ಷೇ ಯಥಾವತ್ ಶೃಣುತ ದ್ವಿಜಾಃ. ತದೇವ ಲಿಂಗಂ ಪ್ರಥಮಂ ಪ್ರಣವಂ ಸಾರ್ವಕಾಮಿಕಂ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಪ್ರಣವ ರೂಪಂ ಹಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪಂ ತು ನಿಷ್ಕಲಂ. ಸ್ಥೂಲಲಿಂಗಂ ಹಿ ಸಕಲಂ ತತ್ ಪಂಚಾಕ್ಷರಮುಚ್ಯತೆ. ತಯೋಃ ಪೂಜಾ ತಪಃ ಪ್ರೋಕ್ತಂ ಸಾಕ್ಷಾನ್ ಮೋಕ್ಷಪ್ರದೇ ಉಭೇ. ಪೌರುಷ ಪ್ರಕೃತಿ ಭೂತಾನಿ ಲಿಂಗಾನಿ ಸು ಬಹೂನಿ ಚ. ತಾನಿ ವಿಸ್ತರತೋ ವಕ್ತುಂ ಶಿವೋ ವೇತ್ತಿ ನ ಚಾಪರಃ. ಭೂವಿಕಾರಾನಿ ಲಿಂಗಾನಿ ಜ್ಞಾತಾನಿ ಪ್ರಬ್ರವೀಮಿವಃ. ಸ್ವಯಂಭೂಲಿಂಗಂ ಪ್ರಥಮಂ ಬಿಂದುಲಿಂಗಂ ದ್ವಿತೀಯಕಂ. ಪ್ರತಿಷ್ಠಿತಂ ಚರಂ ಚೈವ ಗುರುಲಿಂಗಂ ತು ಪಂಚಮಂ. ದೇವರ್ಷಿ ತಪಸಾ ತುಷ್ಟ ಸಾನ್ನಿಧ್ಯಾರ್ಥಂ ತು ತತ್ರ ವೈ. ಪೃಥಿವ್ಯಂತರ್ಗತ ಶರ್ವೋ ಬೀಜಂ ವೈ ನಾದರೂಪದಃ. ಸ್ಥಾವರಾಂ ಗುರವದ್ಭೂಮಿಂ ಉದ್ಭಿದ್ಯ ವ್ಯಕ್ತಯೇ ವದಃ. ಸ್ವಯಂಭೂತಂ ಜಾತಮಿತಿ ಸ್ವಯಂಭೂರ್ಇತಿ ತಂ ವಿದುಃ. ತಲ್ಲಿಂಗ ಪೂಜಯಾ ಜ್ಞಾನಂ ಸ್ವಯಮೇವ ಪ್ರವರ್ಧತೆ. ಸುವರ್ಣರಜತಾದೌ ವಾ ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಸ್ಥಂಡಿರೇಪಿ ವಾ. ಸ್ವಹಸ್ತಾಲ್ಲಿಖಿತಂ ಲಿಂಗಂ ಶುದ್ಧ ಪ್ರಣವಮಂತ್ರಕಂ. ಯಂತ್ರಲಿಂಗಂ ಸಮಾಲಿಕ್ಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾವಾಹನಂ ಚರೇತ್. ಬಿಂದುನಾದಮಯಂ ಲಿಂಗಂ ಸ್ಥಾವರಂ ಜಂಗಮಂ ಜಯತ್. ಭಾವನಾಮಯಮೇತದ್ಧಿ ಶಿವದೃಷ್ಟಂ ನ ಸಂಶಯಃ. ಯತ್ರ ವಿಶ್ವಸ್ಯ ದೇಶಂಭುಸ್ತತ್ರ ತಸ್ಮೈ ಫಲಪ್ರದಃ. ಸ್ವಹಸ್ತಾಲ್ಲಿಖಿತೇ ಯಂತ್ರೇ ಸ್ಥಾವರಾತ್ ಆವಕೃತ್ರಿಮೇ ಆವಾಹ್ಯ ಪೂಜಯೇ ಚಂಭಂ ಷೋಡಶೈರ್ ಉಪಚಾರಕೈಃ. ತ್ವಮೈಶ್ವರ್ಯಮಾಪ್ನೋತಿ ಜ್ಞಾನಮಭ್ಯಾಸತೋ ಭವೇತ್. ದೇವೈಜರ್ಷಿಭಿಶ್ಚಾಪಿ ಸ್ವಾತ್ಮಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಮೇವ ಹಿ. ಸಮಂತ್ರೇನಾತ್ಮಹಸ್ತೇನ ಕೃತಂ ಯಚ್ಛುದ್ಧಮಂಡಲೇ. शुद्धभावनया चैव स्थापितं लिङ्गमुत्तमं तल्लिङ्गं पौरुषं प्राहुस्तत्प्रतिष्ठितमुच्यते तल्लिङ्गं पूजया नित्यं पौरुषैश्वर्यमाप्नुयात् महद्भिर्ब्राह्मणैश्चापि राजभिश्च महाधनैः शिल्पिना कल्पितं लिङ्गं मन्त्रेण स्थापितं जयत् प्रतिष्ठितं प्राकृतं हि प्राकृतैश्वर्यभोगदम् यदूर्जितं च नित्यं च तद्धि पौरुषमुच्यते यद्दुर्बलमनित्यं च तद्धि प्राकृतमुच्यते लिङ्गं नाभिस्तदा जिह्वा नासाग्रं च शिखाक्रमात् कट्यादिषु त्रिलोकेषु लिङ्गमाध्यात्मिकं चरम् पर्वतं पौरुषं प्रोक्तं भूतलं प्राकृतं विदुः वृक्षादिपौरुषं ज्ञेयं गुल्मादि प्राकृतं विदुः पाष्टिकं प्राकृतं ज्ञेयं शालीगोधूमपौरुषम् ऐश्वर्यं पौरुषं विद्यात् अणिमाद्यष्टसिद्धिदम् सुस्त्रीधनादिविषयं प्राकृतं प्राहुरास्तिकाः प्रथमं चरलिङ्गेषु रसलिङ्गं प्रकथ्यते रसलिङ्गं ब्राह्मणानां सर्वाभीष्टप्रदं भवेत् बाणलिङ्गं क्षत्रियाणामहाराज्यप्रदं शुभं स्वर्णलिङ्गं तु वैश्यानामहाधनपतिस्त्वदं शिलालिङ्गं तु शूद्राणामहाशुद्धिकरं शुभं स्फाटिकं बाणलिङ्गं च सर्वेषां सर्वकामदं स्वीयाभावेऽन्यदीयं तु पूजायां न निषिध्यते स्त्रीणां तु पार्थिवं लिङ्गं स भर्तॄणां विशेषतः विधवानां प्रवृत्तानां स्फाटिकं परिकीर्तितं विधवानां प्रवृत्तानां रथलिङ्गं विधिष्यते बाल्ये वा यौवने वापि वार्धके वापि सुव्रताः शुद्धस्फटिकलिङ्गं तु स्त्रीणां सत्सर्वभोगदं प्रवृत्तानां पीठपूजा सर्वाभीष्टप्रदा भुवि पात्रेणैव प्रवृत्तस्तु सर्वपूजा समाचरेत् अभिषेकान्ते च नैवेद्यं शाल्यन्नेन समाचरेत् पूजान्ते स्थापये लिङ्गं सम्पुटेषु पृथग्गृहे करपूजा निवृत्तानां सुभोज्यं तु निवेदयेत् निवृत्तानां परं सूक्ष्मं लिङ्गं मेव विधिष्यते विभूत्यभ्यर्चनं कुर्या विभूतिं च निवेदयेत् पूजां कृत्वा तल्लिङ्गं शिरसा धारयेत् सदा विभूतित्रिविधा प्रोक्ता लोकवेदशिवाग्निभिः लोकाग्निजमधोभस्म द्रव्यशुद्ध्यर्थम् आवहेत् मृद्दारुलोहरूपाणां धान्यानां च तथैव च तिलादीनां च द्रव्याणां वस्त्रादीनां तथैव च तथा पर्युषितानां च भस्मना शुद्धिरिष्यते श्वादिभिर्दूषितानां च भस्मना शुद्धिरिष्यते सजलं निर्जलं भस्म यथा योग्यं तु योजयेत् वेदाग्निजं तथा भस्म तत्कर्मान्तेषु धारयेत् मन्त्रेण क्रियया जन्यं कर्माग्नौ भस्मरूपधृक् तद्भस्मधारणात् कर्म स्वात्मन्यारोपितं भवेत् अघोरेणात्ममन्त्रेण बिल्वकाष्ठं प्रदाहयेत् शिवाग्निर् इति सम्प्रोक्तस्तेन दग्धं शिवाग्निजं कपिला गोमयं पूर्वं केवलं गव्यमेव वा शम्यश्वत्थपलाशान् वा वटारग्वद बिल्वकान् शिवाग्निना दहेच्छुद्धं तद्वै भस्म शिवाग्निजं दर्भाग्नौ वा दहेत्काष्ठं शिवमन्त्रं समुच्चरन् सम्यक् संशोध्य वस्त्रेण नवकुम्भे निधापयेत् दीप्त्यर्थं तत्तु सङ्ग्राह्यं मान्यते पूज्यतेऽपि च भस्मशब्दार्थ एवं हि शिवः पूर्वं तथा करोत् यथा स्वविषये राजा सारं गृह्णाति यत्करम् यथा मनुष्या सत्यादीन् दग्ध्वा सारं भजन्ति वै यथा हि जाठराग्निश्च भक्ष्यादीन् विविधान् बहून् दग्ध्वा सारतरं सारा स्वदेहं परिपुष्यति तथा प्रपञ्चकर्तापि स शिवः परमेश्वरः स्वाधिष्ठेयप्रपञ्चस्य दग्ध्वा सारं गृहीतवान् दग्ध्वा प्रपञ्चं दद्भस्म स्वात्मन्यारोपयच्छिवः उद्धूलनस्य व्याजेन जगत्सारं गृहीतवान् स्वरत्नं स्थापयामास स्वकीये हि शरीरके केशमाकाशसारेण वायुसारेण वै मुखम् हृदयं चाग्निसारेण त्वपां सारेण वै कटिं जानू चावनिसारेण तद्वत्सर्वं तदङ्गकं ब्रह्मविष्णोश्च रुद्राणां सार चैव त्रिपुण्ड्रकं तथा तिलकरूपेण ललाटान्ते महेश्वरः भवृद्ध्या सर्वमेतद्धि मन्यते स्वयमित्यसौ प्रपञ्चसार सर्वस्वम् अनेनैव वशीकृतम् तस्मादस्य वशीकर्ता नास्तीति स शिवस्मृतः यथा सर्वमृगाणां च हिंसको मृगसिंसहिंसकः अस्य हिंसामृगो नादि तस्मा सिंह इतीरितः शं नित्यं सुखमानन्दम् इकारः पुरुषस्मृतः वकारः शक्तिरमृतं मेलनं शिव उच्यते तस्मादेवं स्वमात्मानं शिवं कृत्वार्चयेच्छिवं तस्मादुद्धूलनं पूर्वं त्रिपुण्ड्रं धारयेत् परं पूजाकाले हि सजलं शुद्ध्यर्थं निर्जलं भवेत्। दिवा वा यदि वा रात्रौ नारी वा धनरोऽपि वा पूजातं सजलं भस्म त्रिपुण्ड्रेणैव धारयेत्। त्रिपुण्ड्रं सजलं भस्म धृत्वा पूजां करोति यः शिवपूजाफलं साङ्गं तस्यैः सुनिश्चितं। भस्म वै शिवमन्त्रेण धृत्वा यत्याश्रमी भवेत्। शिवाश्रमीति सम्प्रोक्तः शिवैक परमो यतः शिवव्रतैकनिष्ठस्य नाशौचं न च सूतकम्। ललाटेऽग्नेऽसितं भस्मतिलकं धारयेन्मृदा स्वहस्तात् गुरुहस्ताद्वा शिवभक्तस्य लक्षणं गुणान्रुन्ध इति प्रोक्तो गुरुशब्दस्य विग्रहं सविकारान् राजसादीन् गुणान्रुन्धे व्यपोहति। गुणादीतः परशिवो गुरुरूपं समाश्रितः गुणत्रयं व्यपोहाग्रे शिवं बोधयतीतितः। विश्वस्तानां तु शिष्यानां गुरुरित्यभिधीयते। तस्माद् गुरुशरीरं तु गुरुलिङ्गं भवेद्बुधः। गुरुलिङ्गस्य पूजा तु गुरुशुश्रूषणं भवेत्। हृदं करोति शुश्रूषा कायेन मनसा गिरा। उक्तं यद्गुरुणा पूर्वं शक्यं वा शक्यमेव वा करोत्येव हि पूतात्मा प्राणैरपि धनैरपि। तस्माद्वै शासने योग्यः शिष्य इत्यभिधीयते। शरीराद्यर्थकं सर्वं गुरोर्गत्वा सुशिष्यकः अग्रपाकं निवेद्याग्रे भुञ्जीयाद्गुर्वनुज्ञया। शिष्यः पुत्र इति प्रोक्तः सदा शिष्यत्वयोगदः। जिह्वालिङ्गान् मन्त्रशुक्रं कर्णयोनौ निषिच्य वै जातः पुत्रो मन्त्रपुत्रः पितरं पूजयेद्गुरुं। निमज्जयति पुत्रं वै संसारे जनकः पिता। सन्तारयति संसारात् गुरुर्वै बोधकः पिता। उभयोरन्तरं ज्ञात्वा पितरं गुरुमर्चयेत्। शृङ्गशुश्रूषया चापि धनादी स्वाजितैर्गुरुं। पादादिकेशपर्यन्तं लिङ्गान्यङ्गानि यद्गुरोः धनरूपैः पादुकादैः पादसङ्ग्रहणादिभिः स्नानाभिषेक नैवेद्यैर्भोजनैश्च प्रपूजयेत्। गुरुपूजैव पूजा स्यात् शिवस्य परमात्मनः। गुरुशेषं तु यत्सर्वम् आत्मशुद्धिकरं भवेत्। गुरोः शेषः शिवोच्चिष्टं जलमन्नादिनिर्मितं शिष्यानां शिवभक्तानां ग्राह्यं भोज्यं भवेद्विजाः। गुर्वनुज्ञाविरहितं चोरवत्सकलं भवेत्। गुरोरपि विशेषज्ञं यत्नान् गृह्णीत वै गुरुम्। अज्ञानमोचनं साध्यं विशेषज्ञो हि मोचकः। आदौ च विघ्नशमनं कर्तव्यं कर्मपूर्तये। निर्विघ्नेन कृतं साङ्गं कर्म वै सफलं भवेत्। तस्मात् सकलकर्मादौ विघ्नेशं पूजयेद्बुधः। सर्वबाधानिवृत्त्यर्थं सर्वान् देवान्यजेर्बुधः। ज्वरादिग्रन्थिरोगा च बाधा ह्याध्यात्मिकी मता पिशाच जम्बुकादीनां वल्मीकाद्युद्भवे तथा। अकस्मादेव गोधादिजन्तूनां पतनेऽपि च गृहे कच्छपसर्पस्त्री दुर्जनादर्शनेऽपि च वृक्षनारीकवादीनां प्रसूतिविषयेऽपि च भावी दुःखं समायाति तस्मात् ते भौतिका मताः। अमेभ्या च निपातश्च महामारी तथैव च ज्वरमारी विसूचिश्च गोमारी च मसूरिका। जन्मक्षग्रहसङ्क्रान्तिग्रहयोगाः स्वराशिके दुःस्वप्नदर्शनाद्या च मदा वै ह्याभिरैविकाः। शवचाण्डालपतितस्पर्शात् अन्तर्गृहे गते एतादृशे समुत्पन्ने भावि दुःखस्य सूचके। शान्तियज्ञं तु मतिमान् कुर्यात् तद्दोषशान्तये। देवालये ध गोष्ठे वा चैत्ये वापि गृहाङ्गने प्रदेशोन्नतं धिष्ण्ये वै द्विहस्ते च स्वलं कृते। भारमात्रं व्रीहिधान्यं प्रस्थाप्य परिसृत्य च मध्ये विलिख्य कमलं तथा दिक्षु विलिख्य वै तन्तुना वेष्टितं कुम्भं नवगुग्गुलधूपितं। मध्ये स्थाप्य महाकुम्भं तथा दिक्ष्वपि विन्यसेत्। सनालाम्रककूर्चादीन् कलशां च तथाष्टसु पूरयेन्मन्त्रपूतेन पञ्चद्रव्यसितेन हि प्रक्षिपेन्नवरत्नानि नीलादीन् क्रमशस्तथा। कर्मजं कर्मज्ञं च सपत्नीकम् आचार्यं वरयेद्बुधः। सुवर्णप्रतिमां विष्णोरिन्द्रादीनां च निक्षिपेत्। स शिरस्के मध्यकुम्भे विष्णुमावाह्य पूजयेत्। प्रागादिषु यथा मन्त्रम् इन्द्रादीन् क्रमचो यजेत्। तत्तन्नाम्ना चतुर्थ्यां च नमोऽन्तेन यथा क्रमम् आवाहनादिकं सर्वम् आचार्येनैव कारयेत्। आचार्यमृद्विजा सार्धं तन्मन्त्रान् प्रजपेच्छदम् कुम्भस्य पश्चिमे भागे जपान् देहोममाचरेत्। कोटिं लक्षं सहस्रं वा शतमष्टोत्तरं बुधाः एकाहं वा नवाहं वा तथा मण्डलमेव वा यथा योग्यं प्रकुर्वीत कालदेशानुसारतः। शमी होमश्च शान्त्यर्थे वृत्त्यर्थे च फलाशकं समिदन्नाज्यकैर्द्रव्यैर्नाम्ना मन्त्रे न बाहुनेत्। प्रारम्भे यत्कृतं द्रव्यं तत्क्रियान्तं सराचरेत्। पुण्याहं वाचयित्वा ते दिने सम्प्रोक्षये जलैः। ब्राह्मणान् भोजयेत्तश्च व्यावदाहुति संख्ययाम् आचार्य च हविष्याची ऋद्विजश्च भवेद् बुधाः आदित्यादीन् ग्रहानिष्ट्वा सर्वहोमान्त एव हि ऋद्विग्भ्यो दक्षिणाम् दद्यान् नवरत्नम् यथा क्रमम् दशदानम् ददः कुर्यात् भूरिदानम् ततः परम् बालानाम् उपवीतानाम् गृहीणाम् वनिनाम् धनम् कन्यानाम् च सभर्तॄणाम् विधवानाम् ततः परम् तन्त्रोपकरणम् सर्वम् आचार्याय निवेदयेत् उत्पादानाम् च मारीणाम् दुःखस्वामी यमस्पृतः तस्माद्यमस्य प्रीत्यर्थम् कालदानम् प्रदापयेत् शतनिष्केन वा कुर्यात् दशनिष्केन वा पुनः पाशाम् कृतधरम् कालम् कुर्यात् पुरुषरूपिणम् तत्स्वर्ण प्रतिमादानम् कुर्यात् दक्षिणया सह तिलदानम् ततः कुर्यात् पूर्णायुष्य प्रसिद्धये आज्यावेक्षणदानम् च कुर्याद्याधिनिवृत्तये सहस्रम् भोजयेद्विप्रान् दरिद्रः शतमेव वा वित्ताभावे दरिद्रस्तु यथाशक्ति समाचरेत् भैरवस्य महापूजाम् कुर्यात् भूतादिशान्तये महाभिषेकम् नैवेद्यम् शिवस्यान्ते तु कारयेत् ब्राह्मणान् भोजयेत् पश्चात् भूरिभोजनरूपतः एवम् कृतेन यज्ञेन दोषशान्तिमवाप्नुयात् शान्तियज्ञमिमम् कुर्याद् वर्षे वर्षे तु फाल्गुणे दुर्दर्शनादौ सद्यो वै मासमात्रे समाचरेत् महापापादिसम्प्राप्तौ कुर्याद् भैरवपूजनम् महाव्याधिसमुत्पत्तौ सङ्कल्पम् पुनराचरेत् सर्वाभावे दरिद्रस्तु दीपदानमधाचरेत् तदप्यशक्तः स्नात्वा वै यत्किञ्चिद्दानमाचरेत् दिवाकरम् नमस्कुर्यार्मन्त्रे मन्त्रेण अष्टोत्तरम् शतम् सहस्रमयुतम् लक्षम् कोटिम् वा कारयेद्बुधः नमस्कारात्मयज्ञेन तुष्टा स्युः सर्वदेवताः त्वत्स्वरूपेऽर्पिता बुद्धिर्न ते शून्ये च रोचते याचास्म्यद् अहम् तेति त्वयि दृष्टे विवर्जिता नम्नोऽहम् हि स्वदेहेन भो महाम् स्त्वमधि प्रभो न शून्यो मत्स्वरूपो वै तदधासोऽस्मि साम्प्रतम् यथा योग्यम् स्वात्मयज्ञम् नमस्कारम् प्रकल्पयेत् अधात्र शिव नैवेद्यम् दत्त्वा ताम्बूलमाहरेत् शिवप्रदक्षिणम् कुर्यात् स्वयमष्टोत्तरम् शतम् सहस्रमयुतम् लक्षम् कोटिम् मन्येन कारयेत् शिवप्रदक्षिणात् सर्वम् पादकम् नश्यति क्षणात् दुःखस्य मूलम् व्याधिर्हि व्याधेर्मूलम् हि पादकम् धर्मेनैव हि पापानाम् अपनोधनमीरितम् शिवो देशकृतो धर्मः क्षमः पापविनोदने अध्यक्षम् शिवधर्मेषु प्रदक्षिणमिदीरितम् क्रियया जपरूपम् हि प्रणवम् तु प्रदक्षिणम् जननम् मरणम् द्वन्द्वम् मायाचक्रमिदीरितम् शिवस्य मायाचक्रे हि बलिपीठम् तदुच्यते बलिपीठम् समारभ्य प्रादक्षिण्यक्रमेण वै पदे पदान्तरम् गत्वा बलिपीठम् समाविशेत् नमस्कारम् ददक्कुर्या प्रदक्षिणमिदीरितम् निर्गमा जननम् प्राप्तम् नमस्त्वात्मसमर्पणम् जननम् मरणम् द्वन्द्वम् शिवमाया समर्पितम् शिवमायार्पितद्वन्द्वो न पुनस्त्वात्मभाग्भवेत् यावद्देहम् क्रियाधीन सजीवो बद्ध उच्यते देहत्रयवचीकारे मोक्ष इत्युच्यते बुधैः मायाचक्रप्रणेता हि शिवः परमकारणम् शिवमायार्पितद्वन्द्वम् शिवस्तु परिमार्जति शिवेन कल्पितम् द्वन्द्वम् तस्मिन्नेव समर्पयेत् शिवस्यादिप्रियम् विद्या प्रदक्षिणम् नमो बुधाः प्रदक्षिणनमस्काराः शिवस्य परमात्मनः षोडशैरुपचारैश्च कृता पूजा फलप्रदा प्रदक्षिणानि विनाश्यम् हि पादकम् नास्ति भूतले प्रदक्षिणाविनाश्यम् हि पादकम् नास्ति भूतले तस्मात् प्रदक्षिणेनैव सर्वपापम् विनाशयेत् शिवपूजा परो मौनी तस्य सत्यादिगुणसंयुतः क्रियातपोजपज्ञान ध्यानेष्वैकैकमाचरेत् ऐश्वर्यम् दिव्यदेहश्च ज्ञानम् अज्ञानसंशयः शिवसान्निध्यमित्येतत् क्रियादीनाम् फलम् भवेत् करणेन फलम् याति तमसः परिहापनात् जन्मनः परिमार्जित्वात् न्यबुद्ध्या जनितानिव यथा देशम् यथा कालम् यथा देहम् यथा धनम् यथा योग्यम् प्रकुर्वीत क्रियादीम् शिवभक्तिमान् न्यायाजितम् सुवित्तेन वधेत् प्राज्ञशिवस्थले जीवहिंसादिरहितम् अतिक्लेशविवर्जितम् पञ्चाक्षरेण जप्तम् च तोयमन्नम् विदुःसुखम् अथवाहुर् दरिद्रस्य भिक्षान्नम् ज्ञानदम् भवेत् शिवभक्तस्य भिक्षान्नम् शिवभक्तिविवर्धनम् शम्भुसत्रमिति प्राहुर्भिक्षान्नम् शिवयोगिनः येन केनाप्युपायेन यत्र कुत्रापि भूतले शुद्धा न भुक्सदा मौनिरहस्यम् न प्रकाशयेत् प्रकाशयेत्तु भक्तानाम् शिवमाहात्म्यमेव हि रहस्यम् शिवमन्त्रस्य शिवो जानाति नापरः ಶಿವಭಕ್ತೋ ವಸೇನ್ನಿತ್ಯಂ ಶಿವಲಿಂಗಂ ಸಮಾಶ್ರಿತಃ ಸ್ಥಾನುಲಿಂಗಾಶ್ರಯೇನೈವ ಸ್ಥಾನುರ್ಭವತಿ ಭೂಸುರಾಃ ಪೂಜಯಾಚರಲಿಂಗಸ್ಯ ಕ್ರಮಾನ್ ಮುಕ್ತೋ ಭವೇ ಧ್ರುವಂ ಸರ್ವಮುಕ್ತಂ ಸವಾಸೇನ ಸಾಧ್ಯ ಸಾಧನಮುತ್ತಮಂ ವ್ಯಾಸೇನ ಯತ್ಪುರಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯಚ್ಛ್ರುತಂ ಹಿ ಮಯಾ ಪುರಾ ಭದ್ರಂ ಅಸ್ತು ಹಿವೋಸ್ಮಾಕಂ ಶಿವಭಕ್ತಿರ್ದೃಢಾಸ್ತು ಸಾಂ ಯ ಇಮಂ ಭಟತೇಧ್ಯಾಯಂ ಯಶೃಣೋತಿ ನರಸದಾ ಶಿವಜ್ಞಾನಂ ತಲಭತೆ ಶಿವಸ್ಯ ಕೃಪಯಾ ಬುಧಾಃ ಇತಿ ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣೇ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸಾಧ್ಯ ಸಾಧನಖಂಡೇ ಶಿವಲಿಂಗ ಮಾಹಾತ್ಯ ವರ್ಣನಂ ನಾಮ ಅಷ್ಟಾದಶೋಧ್ಯಾಯಃ. ಓಂ
1: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಯು ಆರ್ ಲಿಸ್ನಿಂಗ್ ಟು shaivam.org ರೇಡಿಯೋಸ್ 24/7 ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಚಾನೆಲ್ಸ್ ಫ್ರಮ್ shaivam.org. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ.